दापन, ये भोलापन, तू महकी महकी, तू लहकी लहकी, तू चली चली हर गली गली, तू हवा के ढंग संग सनन सनन।